0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आत्ता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. आत्ता दीप भव.

सुप्रभात मंडळी, आज आहे बुधवार, आठवड्याचा मधला दिवस, आणि लोकांच्या चेहऱ्यावर ना मंगळवारचं टेन्शन आणि शुक्रवारची वाट बघणं हे दोन्ही आपल्याला सेम दिसतंय. आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. ऑल इज वेल आरजे अदनान, कम मॉर्निंग शो, फ्रेशनेस लाइव रेडिओ कम फ्लो ऑन एमजीएम 90.8 एफएम. बुधवार, सगळ्यांना एक विचित्र रिअलायझेशन होतं, अरे अजून दोन दिवस बाकी आहेत आणि ऑफिसमध्ये सगळं कसं चलत आहे, मोड मध्ये आहे. बॉस विचारतो रिपोर्ट झाला का, आणि उत्तर येतं होणार आहे बुधवार पर्यंत. बॉस आजच बुधवार आहे, अरे मग काय, बॉसही कन्फ्युज असतो कारण त्याला वाटतं आज गुरुवार आहे. आजचा दिवस सुरू करायचा असेल ना तर एक चहा, एक गरमागरम वडापाव आणि थोडं मस्क आपल्याकडून. चहा जरी गरम असतो पण बुधवारी लोकांचा मेंदू मात्र स्लीप मोड मध्येच असतो. पण टेन्शन नका घेऊ यार, कारण तुम्ही ऐकताय तुमचं आवडतं रेडिओ स्टेशन एमजीएम 90.8 एफएम आणि मी आहे तुमचा दोस्त आणि होस्ट आरजे अदनान, आणि माझं कामच आहे तुमचा बुधवार एकदम वीकेंड टाइप फ्रेश मूड मध्ये आणायचं. तर चला तर मग एखाद्याला स्मित हास्य द्या आणि स्वतः एक कटिंग मारून आजचा बुधवार जिंका. पुढे येणार आहे धमाल गाणी आणि भन्नाट गोष्टी, कारण मिडवीक आहे म्हणजे एक पाय वीकेंड मध्ये आहेच ना. सो मिडवीकला आपण वेलकम करूयात आणि तुमची मॉर्निंग आजची एकदम फ्रेश मध्ये गुड करूयात विथ आरजे अदनान इन द शो.

0: सुपर सुपरबाज छत्रपती संभाजीनगर आरजे अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज आहे 12 ऑगस्ट. तर आजच्या दिवसाचं दिन विशेष काय ते आपण आता जाणून घेऊया. तर इतिहासात आज काय घडामोडी झाल्या होत्या. आरजे अदनान सोबत दिन विशेष, दिन विशेष. तर 1851 मध्ये आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले होते. त्यांनीच पहिल्यांदा जे आपण शिवणकाम करतो ना त्या मशीनचा शोध लावला होता. यानंतर 1883 मध्ये शेवटचा क्वॅगना म्हणजे आफ्रिकन झेब्रा मरण पावला होता. यानंतर 1920 मध्ये शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले होते. यानंतर 1922 मध्ये राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळपास 4 वर्षांनी त्यांनी लिहिलेल्या राजसंन्यास नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. यानंतर 1948 मध्ये लंडन मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकी मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते. यावर ना तर एक चित्रपट सुद्धा आलेला आहे. खरंच खूप छान ही फिल्म आहे. यानंतर 1960 मध्ये नासाच्या पहिल्या संचार उपग्रह ECO-1A चे यशस्वी प्रक्षेपण झाले होते. 1964 मध्ये वंशभेद केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधून हकालपट्टी झाली होती. यानंतर 1981 मध्ये IBM कंपनीचा पहिला पर्सनल कम्प्युटर बाजारात आला होता. आणि 1981 पासून ना तर हा PC म्हणजे पर्सनल कम्प्युटर ची एक वेगळी क्रांती या जगात झाली होती. आणि 1989 मध्ये कुसुमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे सुरू झाली. आणि 1998 ला सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. 2000 मध्ये प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तर हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 12 ऑगस्टचं दिन विशेष. अशाच एंटरटेनमेंट आणि इन्फोटेनमेंट सोबत ऐकत रहा आरजे अदनानचा हा शो.
1: रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, MHJ सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह MGM परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. बोलणार कधी.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट MGMU.ac.in. कॉल 9503082913.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026. 21, 22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503080.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, एमएचजे सूट.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082912.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.
2: हे बाकी सब ठीक?
3: बस चल रहा है.
2: बाकी सब ठीक?
3: बस चल रहा है.
2: बाकी सब ठीक है ना?
3: बस चल रहा है भाई.
2: व्हाट अबाउट यू?
3: हाँ चल रहा है.
2: बाकी सब ठीक?
3: बस चल रहा है.
2: बाकी सब ठीक?
3: बस चल रहा है.
2: बाकी सब ठीक है ना?
3: हाँ ठीक है.
2: और तेरा?
3: बस चल

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, MHJ सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह MGM परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, एमएचजे सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: ट्राई कीजिए और आपकी रेसिपीज कैसी बन रही है ये हमें जरूर बताइए। स्टे ट्यून विद MGM 90.8 FM, साथ है तो बात है। थैंक यू।
1: रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026। नाट्य प्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी। या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, MHJ सूटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्य प्रयोग। मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह MGM परिसर छत्रपती संभाजीनगर। तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे।

0: बाय वन गेट वन फ्री होय खर एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
0: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
1: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
0: पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: Pharmacy मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, एमएचजे सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026. 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, आणि मी आहे RJ भूषण. यस, मीच. हो, मी. आवाज ऐकल्यासारखं वाटत असेल ना, पण बऱ्याच दिवसापासून असं खूप ऐकण्यात येत नव्हता. काय आहे ही नेमकी भानगड? यस, आय एम बॅक. आणि अजून काय काय आहे सस्पेन्स? होईल हळूहळू सस्पेन्स रिव्हील, जस्ट वेट अँड लिसन. टिल देन स्टे विद अस. मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बा.

रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण. सवाल जवाब, MHJ सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह MGM परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: हॅलो नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, आणि मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, आजचा आपला कार्यक्रम खास आहे, कारण आपल्यासोबत आहे एका बहुचर्चित आणि विशेष चित्रपटाची टीम, समर्थ. समर्थ रामदास स्वामींचे विचार, त्यांचं कार्य आणि त्यांच्या विचारांची आजच्या आधुनिक जीवनाशी असलेली सांगड रुपेरी पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आहे. आणि या खास चित्रपटाच्या निमित्ताने आज आपल्यासोबत आहेत चित्रपटातील लोकप्रिय कलाकार ईशा केसकर, भूषण प्रधान, हार्दिक जोशी आणि पुष्करा चिरपुटकर, तसंच चित्रपटाचे निर्माते रवींद्र पाठक देखील. या कलाकारांकडून जाणून घेणार आहोत समर्थ या चित्रपटाचा अनुभव, त्यांच्या व्यक्तिरेखांविषयी आठवणी, समर्थ विचारांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि संपूर्ण प्रवासामागची गोष्ट. चला तर मग सुरुवात करूया या खास मुलाखतीला. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमजीएम रेडिओ 90.8 FM मध्ये. मी ट्रेलर पाहिला आणि ट्रेलर पाहून मला असं लक्षात येत आहे की मुलगा आणि वडील यांच्यातील विचारांचा संघर्ष, आस्तिक वडील, नास्तिक मुलगा. पण मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की नेमकं काय आहे चित्रपटात.
1: समर्थ हे नातेसंबंधांवरची गोष्ट आहे, वडिलांचं मुलाचं नातं. जसं आता भूषण तू म्हणालास की ट्रेलर पाहिलं आणि ट्रेलर मधून लक्षात आलं, तसंच आहे अगदीच की हे दोन वेगवेगळे विचार तर आहेतच, पण सगळं मेन निगडीत येतं ते नात्याबाबतीत असतात. प्रत्येकाचं आपलं पाहिलं तरी ज्या ज्या आपल्या पर्सनॅलिटीज घडतात त्या सुद्धा आपल्या खूपशा नात्यांवरती बेस्ड असतात, आपल्या आयुष्यात आलेल्या नात्यांवरती आहे. आणि तसंच आजच्या दोन्ही जनरेशनला जवळ आणणारी ही गोष्ट आहे ती समर्थ विचारांनी जवळ आणते. तर असे हे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे, आणि तो खूप आजच्या पद्धतीनं, तो खूप गोष्टीच्या पद्धतीनं आणि मुद्दाम नुसतेच समर्थ विचार पोहोचवायचे म्हणून केलेला अट्टास नसून ही गोष्ट नात्यांची असल्यामुळे त्या पद्धतीने ती पोचते, आणि त्याच्यामुळे ते कधी आपल्यापर्यंत विचार पोहोचतात, आपल्याला विचार करायला भाग पाडतात हे लक्षात येणार असं चित्रपट.
0: समर्थ रामदास स्वामींचे विचार आजच्या पिढीशी यांचं नातं ही सांगड तुम्ही कशी घातली?
1: मला वाटतं ह्या नुसतं आजच्या पिढीत नाही, आधीच्या पिढीतही परत विचार पोहोचवणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला माझ्या घरचे काही सिनियर्स आहेत जे म्हणतात आम्हाला पाठ सगळं आहे, पण हो रे त्याचा विचार नीट पोचलाय का, तो विचार केला नव्हता. तर तू आत्ता हे बोलताना जाणवतंय आणि हे खूप करणं गरजेचं आहे. सो कारण की आधीची पिढी आपली जी होती बऱ्यापैकी आपल्याकडून पाठांतर करून घेतलेली आहे, त्यांचं पण पाठांतर चोख आहे, पण त्याचे विचार विचारलं नाही, त्याचं आपण अर्थ विचारला तर ते कळलंय का, तर हे बऱ्याच वेळेला मिस झालेलं आहे. त्याच्यामुळे आज स्ट्रेस वगैरे या गोष्टी ज्या आपण म्हणतो त्या प्रत्येक पिढीमध्ये आहेत. आपण सगळेच एक स्ट्रेसफुल आयुष्य जगतो आहोत, तर त्यामुळे ते फक्त की एकच जनरेशन आता स्ट्रेस्ड आहे ते नसून ते व्यक्त होऊ शकतात, त्यांचे फिलिंग्स ते सांगू शकतात. आपल्या आईवडिलांचं जनरेशन आहे ते एट टाइम सांगू पण शकत नाही, त्यांची चिडचिड होते, ते आपल्याला जाणवतं की अच्छा युअर लिटिल स्ट्रेस किंवा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे हे आत्ता त्याही रिफ्लेक्ट होत आहे. तर हे आपल्या प्रत्येकामध्येच आहे. मग अशा वेळेला काय सोल्युशन्स आहेत, आपापले वेगवेगळे मार्ग आहेत, सायकोलॉजी आहे, वेगवेगळे आपले गुरु असतात, तर त्या त्याही आपल्याला त्याचं सोल्युशन मिळालं तर चांगलंच आहे. पण त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामींचे जे विचार आहेत किंवा मनाचे श्लोक आहेत हे इतके मनाला चांगल्या गोष्टी शिकवणारे श्लोक आहेत की त्याचा जर अर्थ कळला तर जेव्हा अशा गोष्टी होत आहेत आयुष्यात एकदम असं स्ट्रेसफुल काही होतं आणि आपण स्वतः बरोबर बसतो तर तेव्हा हेच विचार आपल्याला उत्तरही देतात. आणि त्याची हे आता आज आम्ही सगळं बोलतोय म्हणजे हे विचार आपल्यापर्यंतही पोहोचायला भाग पडला चित्रपट केल्यानंतर, आणि हे आमचे निर्माते रवींद्र पाठक सर यांना सुचलेले आहे कारण ते स्वतः एक इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्याचबरोबर ते अध्यात्माशीही जोडलेले आहेत, तर तो बॅलन्स त्यांना लक्षात आलेला आहे आणि तो आजच्या पिढीपर्यंत, आधीच्या पिढीला, आजच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला सगळ्यांना व्यवस्थित कसं आपण समजवू शकतो एका आत्ताच्या माध्यमातून ते चित्रपट, तर त्यामुळे एंटरटेनिंग पद्धतीने तुम्हाला विचार करायला लावणारा चित्रपट. पण मूळ संकल्पना आणि हे नक्कीच सरांची आहे आणि ट्राईड अँड टेस्टेड आहे, कारण की ते जसं वेगवेगळ्या त्यांच्या काय म्हणतो आपण सेशन्स मध्ये जेव्हा ते कम्युनिकेट करतात, लोकांशी बोलतात, त्यांचे जे एक्झाम्पल्स असतात जे आम्ही पण बरेच आता प्रमोशन्सच्या वेळेला इंटरव्ह्यूज मधून एक एक ऐकतोय, इतके साधे सिम्पल काही काही एक्झाम्पल्स असतात पण ते आर व्हेरी अवेकनिंग, तर त्या एक्झाम्पल्स मधून बऱ्याच गोष्टी कळतात.
0: समर्थ

0: या मराठी चित्रपटाच्या टीम सोबत आपण गप्पा मारतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
2: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
3: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट MGMU.ac.in. कॉल 9503 08 2913.

0: बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, समर्थ या मराठी चित्रपटाच्या टीम सोबत आपण गप्पा मारतोय. पुष्कराज, आम्ही तुम्हाला बहुधा ह्युमरस होस्टिंग करताना फनी कॅरेक्टरमध्ये पाहिलंय, पण मी समर्थ चित्रपटाचं जे ट्रेलर पाहिलं त्यात तुमची जी खूप मॅच्युअर्ड अशी ऍक्टिंग आहे, खूप सामंजस्याने वागणारा व्यक्ती, तर ही व्यक्तिरेषा निभवताना तुम्हाला कसं सोपं गेलं, अवघड गेलं, कसं काय सांगाल?
1: खरं तर दोन्ही आहे. सोपं यासाठी की मी तेवढा शांत आहे. खऱ्या आयुष्यात लोकांना असं वाटतं की मी तितकंच मस्तीखोर किंवा असंच करत असेल, ज्या मी आत्तापर्यंत जी कॅरेक्टर्स केली आहेत त्याच्यावरनं, किंवा जी सिरियस केलेली कॅरेक्टर्स आहेत ती इतकी पोचली नाही आहेत लोकांपर्यंत. म्हणजे जी भावली आहेत लोकांना ती कॅरेक्टर्स जास्त ह्युमरस आहेत किंवा थोडे मस्ती करणारे किंवा फारच निरागस किंवा थोडेसे बुद्धू म्हटलं तरी चालेल असे इथे अशा पद्धतीची कामं केली असल्यामुळे काहीही या माणसांनी वाचलं असेल किंवा केलं असेल असं लोकांना वाटतच नाही. पण मला त्यामुळे हे करणं तशा अर्थाने सोपं गेलं, पण तरी ही जी आस होती हे करत असताना की शांतता मिळावी आपण, आणि जे विचार आहेत मनाचे श्लोक असतील किंवा दासबोधातले विचार जे आहेत ते आपल्यापर्यंत सुद्धा पोचवावेत आणि आपणही त्यातनं काहीतरी शिकावं, हे असल्यामुळे तो प्रवास अवघड होता. कारण भूषण आता म्हणाला तसा काही गोष्टी असतात जे पाठ असतात पण त्याचा अर्थ लागलेला नसतो. आणि मग दिग्दर्शक आमचे योगेश फुलपोकर, त्यांच्याकडनं सिनेमाबद्दल बरंच ज्ञान प्राप्त होत होतं आणि सीन्समध्ये काय करायचं हे त्यांच्याकडनं आम्हाला समजवतं. आणि रवींद्र सर जे आमचे निर्माते आहेत त्यांच्याकडनं ह्या गोष्टींचं काहीतरी आकलन करण्याची संधी मिळत होती. म्हणजे ते सांगत होते आणि आम्ही काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत होतो. सो त्या अर्थाने जनरली असं असतं की कॅमेरा ऑन झाल्यानंतर एखादी गोष्ट करणं अवघड असते, पण इथे कॅमेरा ऑन झाल्यानंतर सोपं होतं. पण कॅमेरा ऑफ झाल्यानंतर मधल्या प्रोसेसमध्ये शांत राहणं किंवा त्याच्यातनं अजून आपण काहीतरी प्राप्त करणं, काहीतरी आपल्यासाठी आपल्याला समृद्ध करू शकेल असं काहीतरी शिकणं, ही प्रोसेस अवघड होती.
2: ईशा, तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांग?
3: सुमा हे पात्र शंकर आणि सावित्री हे जे समर्थचे आई वडील आहेत त्यांच्यासोबत समर्थ विचारांमध्येच घडते. सो ती आणि गोकू आणि समर्थ हे बालपणीचे मित्र असतात. त्याच्यानंतर समर्थचा एक प्रवास सुरू होतो, गोकूचा एक प्रवास सुरू होतो, पण ह्या सगळ्यामध्ये विश्वंभर आणि सावित्री ह्या दाम्पत्याबरोबर ही सुमा लहानाची मोठी होते. सो त्यांचं जे काही एक आयुष्याचं जे द्विधा मनस्थिती आहे, त्यांच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत, ते एक बाहेरची पण घरातली म्हणून जी मुलगी आहे ती मी आहे आणि ती ते सगळं बघते आहे थर्ड पर्सन म्हणून. आणि ती खूपच निर्मळ आहे, खूप लाघवी आहे, एकदम सरळ स्वभावाची मुलगी आहे. आणि तिलाही प्रश्न पडतातच, गोष्टीत जशा घडामोडी होतात तसं कदाचित तिच्या मनातही घालमेल होतच असेल, तिलाही राग येत असेल, पण ती ज्या विचारांमध्ये, जसं समर्थ सांगतात की मन म्हणजे कॉन्शन्स आणि कॉन्शन्स हा ह्युमन्सना असतो, तो ॲनिमल्सना नसतो आणि त्यामुळेच आपल्यात फरक आहे. तर कॉन्शन्स जसं आपण त्याला संगोपन करू, त्याचं जसं त्याला आपण काय चांगलं शिकवू, खायला प्यायला घालू, चांगले पुस्तकं, चांगले विचार, तर त्यात ती काय मुरलेली असल्यामुळे आय थिंक तिला असा कॉन्फ्लिक्ट नाही आहे. बट शी इज ऑलवेज देअर, शी इज दॅट पॉझिटिव्ह पिलर फॉर समर्थ अँड विश्वंभर अँड सावित्री, द होल फॅमिली ॲक्च्युली, त्यामुळे. सो या, थँक्यू.
0: हार्दिक, चित्रपटातील तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगाल?
4: हो, हे पत्र आहे माझं आणि कोकू हा समर्थचा लहानपणापासूनचा मित्र असतो, तर मैत्री तिथून सुरू होते आणि हा मैत्रीचा एक प्रवास आहे. आणि खरं तर सिनेमाच संपूर्ण विचारांचा सिनेमा आहे, त्यामुळे मैत्रीत देखील विचार असतात, त्याशिवाय मैत्री होत नाही. तर त्या मैत्रीत देखील ते समर्थांचे विचार आहेत, मग ते कुठेतरी तुटले गेलेत का, पण एका बाजूने आहेत आणि एका बाजूने नाही आहेत. तर या सगळ्या द्विधामनस्थितीतले काही प्रश्न आहेत मैत्रीतले, ते या सिनेमांमधून तुम्हाला ती मैत्रीचं एक नातं तुम्हाला दिसेल, वडिलांचं आणि मुलाचं एक नातं असेल, एका बायकोचं एका नवऱ्याशी असलेलं नातं आहे किंवा एका आईचं एका मुलाशी असलेलं नातं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संवाद जे आज नसतात, तर ते संवाद आपण केले पाहिजेत. म्हणजे फक्त गेट टुगेदर करतोय आणि मोबाईलमध्ये येऊन बसतोय असं व्हायला नको. तर गेट टुगेदर हे कशासाठी आहे, काय आहे, तर याचा आपण संपूर्ण विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे सगळे विचार आहेत ना, हे सगळे मनाच्या श्लोकमध्ये आहेत, आणि इतक्या सोप्या पद्धतीने आहेत. म्हणजे कदाचित जर मी आज एखाद्याला सांगितलं अरे यार या देशातलं हे पुस्तक आहे तू वाच, तर ते लगेच शोधून अरे मी आणलं हे, मी वाचलं, अरे सॉलिड आहे यार. मनाचे श्लोक म्हणजे काय, तुमचं मॅनिफेस्टेशन पॉवर जी आहे ती तुमची पॉझिटिव्हली ओपन करते. तेच आहे, इट्स लाईक अ पोर्टल सारखंच आहे ते. सो मला असं वाटतं ही एक गोष्ट जर आपल्या देशात आहे आणि आपल्या सद्गुरूंनी ती आपल्यासाठी केलेली आहे, तर मग त्याचा आपण अभिमान ठेवला पाहिजे. आणि मला असं वाटतं की खरंच मनाचे श्लोक शाळेपुरती न राहता आपण खऱ्या आयुष्यात सुद्धा आणले पाहिजे. असं मग अशी भूषण म्हणाला की जसे प्रश्न त्यांनी जेव्हा त्याच्या घरातही विचारले तेव्हा वडील म्हणाले हो हे आमचं पाठ आहे पण आम्ही याचा कधी विचारच नाही केला. तर मला असं वाटतं ही आता वेळ आहे आपण याचा विचार केला पाहिजे, जेणेकरून हे एन्झायटी स्ट्रेस किंवा डिप्रेशन हे शब्द आजकाल वाढत चाललेले आहेत. म्हणजे हॅप्पीनेस हा शब्द कमी झाला आहे आपल्या समाजामध्ये आणि हे शब्द असं वाटतं प्राऊडली घेत आहेत लोक. अरे मी 10 दिवस जरा डिप्रेशनमध्ये होतो, मला झोप लागली. तर मला असं वाटतं की याचं सगळं सोल्युशन या सिनेमांमधून कुठे ना कुठे एका वाक्यातून तुम्हाला तुमचं एक स्वतःचं म्हणजे प्रतिबिंब तुम्हाला तिथे दिसेल असा हा सिनेमा आहे. खूप छान गोष्टीतला सिनेमा, एंटरटेनमेंट पद्धतीने सोप्या पद्धतीने आमच्या दिग्दर्शकांनी ऑफकोर्स आमचे निर्माते आहेत खरं तर ते बरीच वर्ष या सिनेमावरती किंवा या विषयावरती ते काम करत आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी ते इतक्या सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि मला असं वाटतं की आता फक्त लोकांनी एक पाऊल चित्रपटगृहाकडे 14 तारखेला वळवावं, म्हणजे त्यांना त्यांच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते नक्कीच समर्थपणे सुटतील आणि स्वतः कुठेतरी समर्थपणे उभे राहतील आणि त्या सिनेमागृहातून बाहेर पडतील.
0: समर्थ या मराठी चित्रपटाच्या टीम सोबत आपण गप्पा मारतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8.

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, समर्थ या मराठी चित्रपटाच्या टीम सोबत आपण गप्पा मारतोय। पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे तुम्हाला सर्वांसाठी, तुमच्या आयुष्यातला समर्थ कोण आहे? ज्या व्यक्तीने तुम्हाला गाईड केलं, ज्या व्यक्तीला तुम्ही गुरु मानतात, असं तुमच्या आयुष्यातलं समर्थ कोण आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल।
1: मी माझं सांगतो, मला माझे आईवडीलच मी म्हणेन, कारण की सगळ्यात आधी गुरु कोण असतील तर ते असतील, कारण की त्यांच्यामुळे हे जग बघायला मिळालं, त्यांच्यामुळे आजूबाजूचा सगळा परिसर बघायला मिळाला, त्यांच्यामुळे आपला धर्म काय, की आपली संस्कृती काय, आपली परंपरा काय, हे त्यांच्यामुळे कळलं। त्यामुळे सगळ्यात पहिले जर माझे परमेश्वर कोण असतील तर माझे आई वडील आहेत, आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, कारण त्यांच्यामुळे आपल्याला आपल्या देवळातला देव बघायला मिळाला। त्यामुळे हे दोन माझ्यासाठी मेन गुरु आहेत असं म्हणायला हरकत नाही।
2: माझ्यासाठी माझ्या सायकोलॉजिस्ट आहेत प्राची छेत्रे म्हणून, आणि गेले 15 वर्ष मी त्यांच्याशी टचमध्ये आहे, आणि माझ्यामुळे पर्यायाने माझं अख्खं कुटुंब, आमची पुढची लहान पिढी, आमचे एल्डर्स, हे सगळे टचमध्ये आहे। सो त्याचा खूप जास्त मला फायदा झाला, आणि असं वाटतं ऐकायला की 15 वर्ष सायकोलॉजिस्टशी बोलणं, तर हेच जर मी म्हटलं मी 15 वर्ष जिमला जातो तर कोणी प्रश्न विचारणार नाही। सो जसं फिजिकल हेल्थ ही तात्पुरती नसते की 1-2 वर्ष 1 वर्ष बॉडी बनवली की आता झालं नाव आयडू नीट टू वरी, असं नाही, इट्स रेग्युलर पीरियड, रेग्युलर थिंग दॅट यू हॅव टू डू। तर तसंच मेंटल हेल्थचं पण आहे, तर कंटिन्युअसली बोलणं, वेगवेगळी संकट, वेगवेगळे चॅलेंजेस स्वीकारून त्याच्यावरती कशी आपण मात करू शकतो, कशा गोष्टी शिकू शकतो, हे खूप चांगल्या पद्धतीने ताईकडून कळलेलं आहे। तर त्यामुळे वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज कळलेल्या आहेत, कशा टॅकल करायचं ते कळलंय, आणि त्यामुळे खूपच फायदा अख्ख्या कुटुंबाला झालाय। त्यामुळे माझ्यासाठी नक्कीच त्या गुरु आहेत, आणि त्यामध्ये
3: आई वडीलच म्हणेन मी, कारण त्यांनी ज्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या केल्या माझ्याबद्दल बोलायचं तर ते विचार करायचं स्वातंत्र्य, मी कुठलंही लादलं नाही, कुठलाही विचार असं लादलं नाही, मी हे करतो म्हणून तू हे केलं पाहिजे असं कुठले फोर्स नाही केलं, तर ते फार महत्त्वाचं आहे। काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात आणि त्या आपल्या आयुष्यात आपण कसा वापरायचा हे आपण ठरवतो, त्यामुळे ते समर्थ होते आणि मला सांभाळायला आणि मला स्वातंत्र्य द्यायला, म्हणून मी आता स्वतंत्र विचार करू शकतो वेगळ्या, मला जे हवे ते मी, माझ्यासाठी जे चांगलं आहे ते मी शोधू शकतो।
0: समर्थ या मराठी चित्रपटाच्या टीम सोबत आपण गप्पा मारतोय। तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है तो बात है।
4: हे बाकी सब ठीक,
5: बस चल रहा है,
4: बाकी सब ठीक,
5: बस चल रहा है,
4: बाकी सब ठीक है ना,
5: बस चल रहा है भाई।
4: व्हाट अबाउट यू?
5: हाँ चल रहा है,
4: बाकी सब ठीक,
5: बस चल रहा है,
4: बाकी सब ठीक,
5: बस चल रहा है,
4: बाकी सब ठीक है ना।
5: हाँ ठीक है।
4: और तेरा?

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, समर्थ या मराठी चित्रपटाच्या टीम सोबत आपण गप्पा मारतोय। शेवटचा प्रश्न, समर्थ हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊनच का पाहावा?
1: मला तर वाटतं आता रवींद्र सरांनी बोलावं। आमच्या टीम मध्ये ऑनेस्टली प्रत्येक जण इतकं भरभरून बोलणारे आणि इतकं चांगलं बोलणारे आहेत। बऱ्याच वेळेला असं होतं प्रोड्युसर्स युजली फार बोलत नाही, पण आमचे प्रोड्युसरही असे आहेत की बोलायला लागले की त्यांचंही बोलणं ऐकावं असं वाटतं। आमचे डिरेक्टर तसेच आहेत, आमचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर ईपी, त्यात आपल्याबरोबर इकडे सगळे सगळे युपी, अख्खी टीम मस्त बोलणारी आणि छान
2: वाटतात।
1: सरांनी हेरलं आणि त्याप्रमाणे
2: कसं आहे की एखादी कलाकृती जेव्हा अशी परफेक्शनच्या दृष्टीने आपण करत असतो तेव्हा क्लॅरिटी ऍट ऑल लेवल्स, म्हणजे आमचा डीओपी आदित नाईक त्याला देखील तो कॅमेरा एक त्याच्यासाठी कॅरेक्टर आहे आणि तो त्याच्या दृष्टीने तो बोलत असतो। त्याचप्रमाणे डायरेक्टरची देखील एक काही वेगळी बॉडी लँग्वेज आहे, तो देखील त्याच्या दृष्टीने ते सगळं इव्हॉल्व करत असतो। पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आमच्या लक्षात आलं की या सगळ्यांना समर्थांनी जणू काही कवेत घेतल्या। आणि आता जसं ईशा अनेकदा म्हणते की माझी या विचारांशी ओळख नव्हती किंवा मी आयुष्यात या टप्प्यावरती यांना जास्त ओळखून नव्हते, पण शी जेल्ड इन टू ऑल दोज थॉट प्रोसेस सो वेल, असं वाटतंय की ती आमच्याबरोबर बहुतेक या प्रवासामध्ये कित्येक दशक माझ्याबरोबर ती आहे, इथपर्यंत ती गोष्ट इव्हॉल्व होत जाते। याचा अर्थ एकच होतोय की प्रत्येकाने आपला रोल व्यवस्थित समजून घेतलेला आहे आणि त्यामुळे हा पिक्चर बघणाऱ्या माणसाला देखील केवळ मनोरंजनच त्याच्याबरोबर येणार नाहीये। एक दोन तास पिक्चर बघितला आणि बाहेर पडलो पॉपकॉर्न खाल्ले असा हा चित्रपट नाही। हा चित्रपट निश्चित तुम्हाला एक विचार घेऊन बाहेर पडायला हवे आणि तो विचार तरुणांसाठी विशेषतः महत्वाचा आहे, कारण प्रत्येक तरुण आज काही प्रॉब्लेम्स मधून जातोय, त्याचे स्वतःचे काही इश्यूज आहेत आणि ही डझंट हॅव अ प्लॅटफॉर्म टू ओपन अप। मग आपण बघतो की अनेकदा ते प्लॅटफॉर्म्स असे मिळतात की जिथं त्याचे एक्सप्लोर होतात भावना। तर ह्या अशा सगळ्या तरुणाईला, जेनझीजना, अशा सगळ्या विचार करणाऱ्या लोकांना समर्थांचे विचार आपण मनोरंजनाच्या मूल्यातून दिलेले आहेत, जे त्यांना निश्चितपणे त्यांच्या आयुष्याबरोबर साथ करणार आहेत आणि त्यामुळे हा चित्रपट अवश्य अवश्य बघावा। इट इज अ काइंड ऑफ अ सायकोलॉजिकल ट्रीटमेंट फॉर यु नो वॉचिंग दिस फिल्म।
3: एकच आवाहन करतो या माध्यमातून, आम्ही 90.8 एफएम एमजीएम वर आता आहोत आणि इथे त्यांचं म्हणणे साथ हे तो बात आहे, तर आपण सगळे एकत्र येणं गरजेचं आहे। त्यामुळे आता जर तुम्ही ट्रेलर पिक्चरचं बघितलं नसेल, समर्थ या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही अजून बघितला नसेल, त्यामधलं गाणं एक आहे प्रार्थना आहे जी शंकर महादेवन यांनी गायलेली आहे, तर ती ऐकली नसेल तर तुम्ही जरूर जरूर ऐका आणि आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना। हा ट्रेलर कसा वाटतोय ते तुम्ही बघून ठरवा। SAMMARTH समर्थ असं शोधा तुम्ही युट्यूबवर, तुम्हाला तो ट्रेलर सापडेल। त्या ट्रेलरमध्ये काय दाखवलंय ते तुम्ही बघा, इतरांना सुद्धा त्याच्याबद्दल सांगा वेगवेगळ्या माध्यमातून। आणि धन्यवाद आम्हाला इथे बोललं,
0: तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारून खूप छान वाटलं। समर्थ या चित्रपटाला भरघोस यश मिळावं, अनेक अनेक शुभेच्छा।
4: थँक्यू सो मच, धन्यवाद।
0: मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है।

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है। मित्रांनो, जसं की शोच्या सुरुवातीला मी बोललोय की मी पुन्हा आलोय, त्यानंतर आपण अशा छानशा मराठी चित्रपटाच्या टीम सोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या, तर जसं मी तुम्हाला बोललो की सस्पेन्स हळूहळू रिव्हील करणार आहेत, तर बेसिक तुम्हाला एक आयडिया देऊन टाकतो, बाकीचं आपण हळूहळू सस्पेन्स रिव्हील करूयातच, की मी पुन्हा आलोय पुन्हा एक नवीन करकरीत शो घेऊन, ज्यामध्ये असणार आहे खूप साऱ्या गप्पा, खूप सारे छान गाणी, नवनवीन इंटरेस्टिंग गोष्टी, काही छत्रपती संभाजीनगरशी रिलेटेड, काही ट्रेंडिंग, काही इंटरेस्टिंग आणि बरंच काही। आणि आणखीन शो मध्ये काय नवीन इंटरेस्टिंग

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, आणि मी आहे RJ भूषण. मित्रांनो, संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी काय करता? शूज काढता, चप्पल काढता, पाणी पिता की सरळ सोफ्यावर जाऊन बसता? आणि सोफ्यावर बसल्यावर स्वतःला म्हणायचं की ना, फक्त 5 मिनिटं बसूया. आणि मग त्या 5 मिनिटाचे कधी 15 मिनिटं होता ते आपल्याला कळतच नाही. आणि मग घरातून आवाज येतो, ओ चहा घेता का? आणि मग आपण लगेच उठतो. दिवसभर कितीही थकवा असला तरी चहा शब्द ऐकल्यानंतर अचानक एनर्जी येते. आता हे सायन्स आहे की आपल्या घरातली संस्कृती याच्यावरती अजूनही वाद सुरू आहे, पण संध्याकाळ आणि त्यासोबत चहा ही जोडी म्हणजे एकदम परफेक्ट मॅच. सो अशाच छान मूड मध्ये ऐकूयात नेक्स्ट सॉन्ग. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.
1: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
2: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
3: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी अँड 6 सिडको. व्हिजिट MGM.ac.in. Call 950-308-2913.

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, आणि मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, आता जाता जाता आजच्या शोचा शेवट करण्याआधी एक छोटीशी गोष्ट. आपण ना नेहमी मोठ्या गोष्टींची वाट पाहतो. वीकेंड आला की एन्जॉय करू, पगार झाली की काहीतरी करू, सुट्टी मिळाली की कुठेतरी जाऊ, आणि मग त्या सगळ्यांच्या मध्ये आजचा साधासा दिवस निघून जातो. पण खरं सांगायचं तर आयुष्याची मजा आजच्या छोट्या मुमेंटमध्ये असते. घरी जाताना आवडतं गाणं लागणं, कोणीतरी अचानक फोन करणं, गरम चहा मिळणं, रस्त्यात एखादा सुंदर सनसेट दिसणं, किंवा काहीही कारण नसताना मन खुश होणं, यासाठी मोठं सेलिब्रेशन लागत नाही. कधी कधी साधारण दिवसातला एक छोटासा मुमेंट पुरेसा असतो. तर आज घरी जाताना आजूबाजूला थोडंसं बघा, कदाचित तुमचा आजचा छोटासा मुवमेंट तुमची वाट पाहत असेल. आपण पुन्हा भेटूयात. मला इंस्टाग्रामवर फॉलो आणि डीएम करायला विसरू नका. इंस्टाग्राम आयडी आहे rj_bhushan.pawar. आणि ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.
1: Wondering what's next? Unlock your future at Mahatma Gandhi Mission University, where innovation meets excellence. Admissions are open across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs across diverse fields from engineering and AI to law. Apply now at www.mgmu.ac.in or call 9067612000.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि

0: न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
1: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
2: पावसात उभी जलपरी ओ

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026. 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, MHJ सुटकेस आणि भरड यांसारखे

0: दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगेशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
1: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये तर चिंता नसावी.
2: बिझनेस तुमचा ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
1: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा एमजीएम 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
2: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.